ಬ್ರಹ್ಮ ಗುರುರ ವಿಷ್ಣು ಗುರುರ ದೇವ ಮಹೇಶ್ವರ ಗುರು ಸಾಕ್ಷತ್ ಪಾರಂ ಬ್ರಹ್ಮ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ ತಸ್ಮೈ ಶ್ರೀ ಗುರುವೇ ನಮಃ. ಪರಂಪಿತಾ ಪರಮಾತ್ಮ ಜ್ಞಾನದಾತ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜ್ ಜೀ ಪೂಜನೀಯ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಜಿ ಹಜುರ್ಗು ಚರಣ ಕಮಲ್ ಢೋಗ ದಂಡವತ್ ಪ್ರಣಾಮ ಗದೈ ಆಜಪನಿ ಯೋ ಶೈಲಿ ಎಫ್ಎಂ ಉನ್ನೀ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಕು ಆಜ್ಞಾ ಶಿರೋಪರ ಧಾರಣ ಗದೈ ಫೇರಿ ಪನಿ ಆಯ್ಪಿಗೆ ಛು ಮ ಕಾಳಿಂಚೋಕ್ ಗಾಂವ್ ಪಾಲಿಕಾ ವಾರ್ಡ್ ನಂಬರ್ 9 ನಿವಾಸಿ ಮ ಡಂಬರ್ ಪ್ರಸಾದ ಶಿವಾಕೋಟಿ ಹಜುರ ಸಬೈ ಜನಲೈ ಮ ಡಂಬರ್ ಪ್ರಸಾದ ಶಿವಾಕೋಟಿ ಕೋ ತರ್ಫ ಬಾಟ ದಸ್ತಂಬಿ ಜೋಡಿರ ನಮಸ್ಕಾರ ಗರ್ನ ಚಾಹಂಚು ರ ಜಯ ಶ್ರೀ ಸಚ್ಚಿದಾನಂದ ರ ಯತಿ ಬಂದೈ ಅಬ ಹುನ ತ ಮ ಕೇನೆ ಜಾನ್ದಛು ರ ತರ ಪನಿ ಕೇಸ ತ ಭನ್ನಾ ಗುರು ಮಹಾರಾಜ್ ಕೋ ಕೃಪಾ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಕ ಆಜ್ಞಾಲಾಯಿ ಪಾಲನ ಗರ್ನಕ ನಿಮಿತ್ತ ಉಹಾಕು ಆಜ್ಞಾಲಾಯಿ ಉಲ್ಲಂಘನ ಗರ್ನ ನಸಕೇರ ಸಕಿ ನಸಕಿ ಭಯ ಪನಿ ಯೋ ಸಯನ ಎಫ್ಎಂ ಆಉನಿ ಗರೆಕೊ ಛು ರ ಹಾಮ್ರೋ ಮಾನವ ಜೀವನ ಕೋ ಉದ್ದೇಶ ಪನಿ ಯಹಿ ನೈ ರೈಛ ರ ಮಾನವ ಹಾಮಿಲೆ ಕೆ ಗರ್ನು ಪರ್ನಿ ಕೆ ಗರ್ನು ಪರ್ನಿ ಥಿಯೋ ಕೆ ಗರೆರ ಹಾಮ್ರೋ ಜೀವನ ಬಿತಿ ರಹೆಕೊ ಛ ಯಹಿ ಕುರಾ ಬುಝ್ನಕ ನಿಮಿತ್ತ ಕಿನಕಿ ಮಾನವಲಾಯಿ ಸತ್ಸಂಗಕ್ಕೆ ಆವಶ್ಯಕ ಪರ್ದರೇಚ ಹುನ ತ ತೇಹಿ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರಕ್ಕೆ ಭಿತ್ರ ರಹೆಕೊ ನಿಚೋಡ ಶಬ್ದ ಹೋ ಜುನ್ ಶಾಸ್ತ್ರಲೆ ಜುನ್ ವೇದಲೆ ಹಾಮಿಲಾಯಿ ಸಮಜಾಉನ ಖೋಜಿರಹೆಕೊ ಛ ತರ ಹಾಮಿಲೆ ಸಮಜನ ಸಕೆನೌ ತೇಹಿ ಕುರಾಲಾಯಿ ಹಾಮಿಲೆ ಸಮಜಿನ ನಸಕೆರ ಆಜ ಸಂತ ಮಹಾತ್ಮಕ್ಕೆ ಆವಶ್ಯಕ ಪರೆಕೊ ಛ ಶ್ರೀ ಗುರು ಮಹಾರಾಜಿಲೆ ತೇಹಿ ಜ್ಞಾನಲಾಯಿ ಸಮಜಾಉನ ಭನೆರ ವಿಶ್ವವ್ಯಾಪೀ ರೂಪಮಾ ಸಂತ ಮಹಾತ್ಮ ಪಠಾಉನು ಭಯಕೊ ಛ ರ ತೇಹಿ ಚೀಜ್ ಹೋ ಕುನೈ ನೌಲೋ ಚೀಜ್ ಪನಿ ಹೈನ ತರ ಹಾಮಿಲಾಯಿ ಕೆ ಛ ತ ಭನ್ನಾ ಕಿನ ಯಸ್ತೊ ಹಾಮ್ರೋ ಆಖಾಮಾ ಪರ್ದಾ ಲಾಗೆಕೊ ಹೋಲಾ ಅಹಿಲೆದೇಖಿ ಹೈನ ಜಮಾನಾದೇಖಿ ವೇದ ಶಾಸ್ತ್ರ ತ ಪಹಿಲೆದೇಖಿ ಥಿ ಶಾಸ್ತ್ರ ತ ನಮಾನ್ನೆ ಕೋಯಿ ಛೈನ ಕಿನ ಭನ್ನಾ ಭಾಗವತ ಪುರಾಣಹರುಲಾಯಿ ನಮಾನ್ನೆ ಕೋಯಿ ಛೈನ ಗೀತಾ ನಮಾನ್ನೆ ಕೋಯಿ ಛೈನ ಸ್ವಸ್ಥಾನಿ ನಮಾನ್ನೆ ಕೋಯಿ ಛೈನ ತರ ಯಹಿ ಚೀಜ್ ಮಾ ಅಂತರ್ ಜಗತ್ ಮಾ ರಹೆಕೊ ಚ ಪರಮಾತ್ಮಕೊ ಮಹತ್ವ ತ್ಯೊ ಮಾರ್ಗ ಚೈ ಕೆ ಹೋ ಭನೆರ ಹಾಮಿಲಾಯಿ ಬುಝ್ನೆ ಹಾಮಿಲಾಯಿ ಕಿನ ಚಿನೆ ಕ್ಷಮತಾ ನಭಾಕೊ ಹೋ ಕಿ ಹಾಮ್ರೊ ವಿವೇಕಲೆ ಕಾಮ ನಗರೆಕೊ ಹೋ ಕಿ ತ್ಯಸ್ ಕಾರಣ ಮ ಆಫೈಲಾಯಿ ಆಶ್ಚರ್ಯ ಲಾಗ್ ಕಿನಕಿ ತೇಹಿ ಚೀಜ್ ದರ್ಶಾಉನಕೊ ನಿಮಿತ್ತ ಆಜ ಫೇರಿ ಮಹಾನ್ ಪುರುಷಲೆ ಧರ್ತಿಮಾ ಜನ್ಮ ಲೇನ ಆಉನು ಪರ್ಯೋ ಹೇರ್ನು ತ ತಪಾಯಿ ಹಾಮ್ರೊ ನಿಮಿತ್ತ ಜನ್ಮ ಮರಣಕ್ಕೆ ದುಃಖ ಭೋಗ್ನು ಪರ್ಯ ಉಕಾಲ ಓರಾಲ ಪಹಾಡ ಪರ್ವತ ಓರಾಲ ಉಕಾಲೋ ಗರ್ನು ಪರ್ಯ ಮಾನವಲಾಯಿ ಹರೇಕ ಕಿಸಮ ಸಮಜಾಉನು ಪರ್ಯ ತೇತಿ ಪುಗೇನ ಠಾವು ಠಾವು ದೇಶ ಪ್ರದೇಶ ಹರೇಕ ಠಾವು ಸಂತ ಮಹಾತ್ಮ ಪಠಾಉನು ಪರ್ಯ ತೇಹಿ ಕುರಾ ಬುಝಾಉನಕ್ಕೆ ನಿಮಿತ್ತ ಆಜ ತೇಹಿ ವೇದಕ್ಕೆ ಭೇದಲಾಯಿ ಬುಝಾಉನಕ್ಕೆ ನಿಮಿತ್ತ ತರ ಕೆ ಭಾ ಹಾಮಿಲಾಯಿ ಕಸೋ ಕಸೋ ಕಸ್ತೊ ಕಿಸಮಕ್ಕೆ ಪರ್ಜಾ ಲಾಗ್ಯೋ ಲಾಗ್ಯೋ ಕಸೈ ಗರೇ ಬುಝಾಉನ ಪನಿ ನಸಕ್ನಿ ಬುಝ್ನ ಪನಿ ನಸಕ್ನಿ ಯೋ ಕಠಿನ ಕಸ್ತ ಖಾಲ್ಕು ಕಾರ್ಯ ಹೋಲಾ ಯೋ ಕಿನ ಭಂದಾ ಮಲೈ ತ ಲಾಗ್ಚ ಹಾಮ್ರೋ ವಿವೇಕಲೆ ಕಾಮ ನಗರೆಕೊ ಜಬ ವಿವೇಕಲೆ ಕಾಮ ನಗರಿ ಸಕೆಪಚಿ ಕೆ ಹುನುಪರ್ಚ ಭಂದಾ ಭಾಗ್ಯ ಲಾಯಿ ಪನಿ ಹಾಮಿಲೆ ಬಿದಾ ಗರ್ದಾ ರಹೆಛೌ ವಿಸರ್ಜನ ಗರ್ದಾ ರಹೆಛೌ ಕಿನಕಿ ಮಾನವ ಜೀವನ ಪಾಉನು ನೈ ಹಾಮ್ರೊ ಸಬೈ ಭಂದಾ ಠುಲೋ ಸೌಭಾಗ್ಯ ಯೋ ಭಂದಾ ಠುಲೋ ಸೌಭಾಗ್ಯ ಅರು ಕುನೈ ಪನಿ ಛೈನ ಕಿನ ಭಂದಾ ಮಾಯಾ ಮೋಹ ಸಬೈ ಕುರಾ ತ ಹೇರ್ನುಸ್ ನ ಪಶು ಪಂಚಿಹರುಲೆ ಪನಿ ಕತ್ತಿ ರಾಮ್ರೊ ಮಾಯಾ ಮೋಹ ಗರೆಕಾ ಛನ್ ವ್ಯವಹಾರ ಗರೆಕಾ ಛನ್ ಪೇಟ ಪಾಲೆಕಾ ಛನ್ ಬಾಲಬಚ್ಚಾ ಪೈದಾ ಗರೆಕಾ ಛನ್ ಎಡಾ ಪಂಚಿಲೆ ಆಫ್ನು ಬಚ್ಚಾಕು ರಕ್ಷಾ ಗರೆ ಬಸ್ತ ಭನೆ ಅರ್ಕೋಲೆ ಆಹಾರ ಖೋಜೆರ ಲ್ಯಾರ ಖುವಾಉಚ ಪಾಲನ ಪೋಷಣ ಗರೆಕೈ ಛ ಜಸ್ತೈ ಅಬ ಅನ್ಯ ಪಶುಹರುಲೆ ಪನಿ ಆಫ್ನು ಸಾನು ಸಾನು ಬಚ್ಚಾ ಹುಂದಾ ಕತ್ತಿ ಮಾಯಾ ದೇಖಾಉಚ ಅರುಲಾಯಿ ಛೇಉ ಪರ್ನ ದಿಂದೈನ ಯೋ ಮಾಯಾ ರೂಪಿ ಜಾಲ ತ ಸಂಸಾರಮಾ ಫಿಜಿಯೇಕೊ ಛ 84 ಲಾಖ ಜುನಿಮಾ ಹಾಮಿ ಗಯೇರ ಪನಿ ತ್ಯೊ ಮಾಯಾ ತ್ಯೊ ಬುದ್ಧಿ ವಿವೇಕ ಹೈನ ದಯಾ ಕಸ್ತೊ ಪ್ರೇಮ
देख्नलाई एउटा स्वरूप नि के छ भन्दा कुनै भैँसी कुनै बाख्रोको स्वरूप छ, कुनै चाहिँ अब घोडा भयो, मृग भयो, इत्यादि कुरा बन्ने जन्तुहरू भयो, हरेक किसिमको स्वरूप देख्नलाई चाहिँ अर्कै अरू स्वरूप छ। तर भित्रै त्यो जुन त्यो अन्तर जगतमा जो जो प्रेम गर्ने विवेक त्यो आत्मा चाहिँ के रहेछ भन्दा सबैको एउटै रहेछ। त्यही कारणले गर्दाखेरि बाख्रा पाखाले पनि आफ्ना छोराछोरीलाई कति माया दिन्छ, गाई भैँसीले कति माया दिन्छ, चरा चुरुङ्गीले कति माया दिन्छ, चौरासीमा गएर पनि यो माया जालले त हामीलाई छोड्दैन। तर के छ भन्दाखेरि मानव जीवन चाहिँ एउटा विवेकशील प्राणी भनेर भनियो, माया नगर्नु त होइन, भर्खर जन्मिएको बच्चालाई यो मायाले गर्नु ठिक होइन भनेर हामीले त्यसलाई अवहेलन गरिहाल्नु पनि मिल्दैन। माया हो, बाल बच्चा पैदा हुन्छन् परमात्माले दिएको त्यो पनि एउटा प्रसादको रूपमा हो, एउटा कुरा। अर्को कुरा हामीलाई लगाइदिएको कर्तव्य हो, त्यो त्यो त्यही कुरालाई हामीले मनोनयन गरेर तिनलाई भगवानको रूपमा हेर्दै पालन पोषण गरेर अनिखेरि हामीले उनीहरूको जब उद्धार भइसक्छ ठुला हुन्छन् अनि आफ्नो बाटा लाग्छन्, कसको पो नजिक बसेको छ र चरा चुरुङ्गीको पनि त्यही हो, जब बच्चा हुर्किन्छन् अनि त्यही गुणमा बस्दैन, फेरि अर्को रुखमा गएर गुण लगाउँछ, अर्कै ठाउँमा घर बनाउँछ, उसको फेरि छुट्टै परिवार हुन्छ, व्यवहार हुन्छ, अनि आमा बुवा कता हो कता हो। त्यस्तै कारणले किन भन्दा यो संसारी जाल नै यस्तै किसिमको रहेछ। अनिखेरि बिर्सिँदै बिर्सिँदै वृद्ध भन्ने कुरा पछाडि पर्दै जाँदो रहेछ, जसरी रुखको मुहुना हुन्छ, रुखको मुहुना पलाउँदै जान्छ, अनि टुप्पोतिर चाहिँ एकदम कलमलाउँदो मुहुना हुन्छ, फेदतिरको पहेँलो हुन्छ, झर्दै जान्छ। यो प्रकृतिको नियमै यही छ, जसरी त्यो वनबुट्टामा मुहुना जति अगाडि बढ्दै जाने, पिछडी पिछडीका पातहरू पहिलिएर झर्दै जाने, यो संसारको चलन नै यही रहेछ। त्यस कारणले गर्दाखेरि मानव जीवन चाहिँ हामीलाई एउटा प्रसादको रूपमा भगवानले दिनुभयो, यो त एकदमै सुवर्ण अवसर छ। किन भन्दाखेरि यो अवसर थोरै समयको लागि मात्र मौका दिएको छ परमात्माले। कसरी भन्दाखेरि मानिसले चाहिँ त्यो वेद शास्त्रलाई अध्ययन गर्न सक्ने, अर्थात् त्यसभित्र रहेको निचोड शब्दलाई अपनाउन सक्ने, ज्ञान अपनाउन सक्ने, र त्यही चिजलाई हजुर हामीले कहाँ पाउँदो रहेछ त भन्दाखेरि आखिर त्यो शास्त्रले बयान गरेको जुन वेदको भेद त्यो त हजुर हामी भित्र पो रहेछ, हर मानवको भित्र पो प्रवेश गरेको रहेछ। त्यसैको महिमालाई वेदले गाइएको रहेछ, वेद शास्त्रले त्यसैको महिमा गाउँदो रहेछ। र त्यस कारणले हेर्नु त अब हजुर हामी चाहिँ पछाडि कसरी पर्यौँ त भन्दाखेरि यही संसारी माया जाल होइन, मेरा सन्तान मेरा परिवार मेरो जग्गा मेरो भैँसी मेरो बाख्रु होइन भोगाउला कि के होला कि होइन, म अरू भन्दा म गरिब पो हुने हौ कि अरूका मुखनेरी होइन मैले केही गरेर देखाउनु पर्छ, हाम्रो यही भावनामै जीवन बित्यो, जीवन हाम्रो यसै गर्दै गर्दै बित्यो। किनभने आज भन्यो भोलि भन्यो जिन्दगी यो बित्यो नि हरिभजन कहिल्यै नभुलौं भन्ने एउटा भजन पनि छ, त्यस्तै किसिमले आज भन्दै भोलि भन्दै जीवन बित्यो, औंलामा गन्दामा गन्दै यो तेरो यो मेरो भन्दामा भन्दै हेर्नु न यसै गरी हाम्रो जीवन बित्दै गयो। तर हामीले गर्नुपर्ने के थियो भन्दाखेरि एउटा इतिहासमा के आउँछ त भन्दाखेरि जेसौ चन्दा उगजे, गुरु नानकजीले भन्नुभएको इतिहास हो, जेसौ चन्दा उगजे सूरज चढै हजार, यता चाँदना हो दिया गुरु बिना घोर अन्धकार। यसलाई के भन्यो त भन्दा जसरी सयौं चन्द्रमा उदाए जस्तो परम प्रकाश, अरे हजारौं सूर्य एकैचोटि उदाए जस्तो परम प्रकाश, अरे
ईश्वर दिव्यमान चित चाहिँ हर मानव को अन्तर जगत में छ। जेसौ चन्द्रा उगजे सूरज चढ़े हजार यता चांदना हो दिया गुरु बिना घोर अंधकार। त्यस्तो किसिम को परम प्रकाश छ मानव भित्र। तर के छ त भन्दा गुरु धारण नगरे सम्मन त्यस चीजलाई प्राप्त हुन सक्दैन। हामीले जति मरि मेटेर करोडौं खर्च गरेर यज्ञ गरे पनि त्यो परम प्रकाशलाई प्राप्त गर्न सक्दैनौ। दिन प्रतिदिन व्रत लिएर भोकै बसेर होइन प्यासी बनेर एकदम चाहिँ नि वैरागी बनेर हरेक गर्यौं भने पनि हामी त्यो परम प्रकाशलाई प्राप्त गर्न सक्दैनौ। होइन जहाँ जहाँ तीर्थ घुमेर खाली खुट्टा हिँड्दै संसार घुम्यौं भने पनि त्यो परम प्रकाशलाई प्राप्त गर्न सक्दैनौ। त्यस कारणले के छ त भन्दा त्यो प्राप्त गर्नको निमित्त चाहिँ गुरु धारण गर्नुपर्ने रहेछ पहिला। त्यसको बादमा गुरु महाराजजीले देखाएको बाटो, यो बाटो हिँड्यो भनेदेखि परमपिता परमात्मालाई प्राप्त गर्न सकिन्छ भनेर सन्त महात्माले हामीलाई त्यो मार्ग देखाइदिनुहुन्छ। त्यसलाई भनिन्छ ज्ञान। र त्यो ज्ञानको माध्यमद्वारा अनि ध्यान सुमिरन ध्यानको माध्यमद्वारा सेवा सत्सङ्गको माध्यमद्वारा मनको लौलिनको माध्यमको द्वारा मनलाई हामीले लगनशील हुनु पर्यो नि त होइन। मनलाई हामीले हर समय लगाउनु पर्यो नि त। ध्यान भनेको त हाम्रो त सबैभन्दा ठुलो त यही हो। हाम्रो मनभित्र गुरुको खोजी निन्दा हुनु पर्यो, गुरुको चरणको विश्वास गर्नु पर्यो र त्यही कुरालाई हामीले जीवनभरि मनमा रमाउँदै रमाउँदै जीवन बिताउनु पर्यो। अनि फेरि हामीले ध्यान गर्न सक्नु पर्यो। आज हामीले किनभनेदेखि आज हजुर हामीले आफ्नो पेट पाल्नको निमित्त एउटा सानो पेटलाई हामीले पालन गर्नको निमित्त आफ्नो शरीरलाई पालन गर्नको निमित्त त कति कति परेशान गर्नु परेको छ। यतिखेर हर मानिस गृहस्थीमा व्यस्त भएको छ। यसलाई भनिन्छ असार। असारमा कमाइ लाउनु पर्ने भएको कारणले गर्दाखेरि चाहिँ मानिसहरू व्यस्त हुन्छ। कहिलेसम्म केको लागि भन्दाखेरि जीवन निर्वाह गर्नको निमित्त। त जीवन यो बाहिरी संसारमा लागेको कमाइ जीवन निर्वाह गर्न निमित्त मात्रै हो। असार भन्नुको कारण के हो भन्दाखेरि जीवन हाम्रो सार छैन, असार छ। जीवन हाम्रो के छ त भन्दा अस्थायी शरीर हो। यो अस्थायी शरीर भएको हुनाले केही दिनको लागि मात्र परमात्माले हामीलाई यो शरीर दिएर पठाइदिनु भएको हो। यो अस्थायी शरीरलाई असार भनेर भनिन्छ, सार होइन। यो जन्मदेखि मरणसम्म हाम्रो यो असार जीवनमा कमाइ लगाउनु पर्छ। अब कुन कमाइ लगाउने? धान कोदो रोपेर त हामीले यही जीवन छैन्जेल हामीले उपभोग गर्ने हो। बाहिरी यो फलफुल भयो, धान कोदो मकै इत्यादि जौ फापर जे पनि छ, यो सबै कमाइ लगाएर त हजुर हामीले चाहिँ जीवन निर्वाह गर्ने हो र मन भुल्याउने हो। र जब यो शरीर छैन्जेल त त्यसले हामीलाई सहायता दिन्छ, तर जब यो शरीर छोडिसकेपछि

त्याच्याही ना ज्ञानी ते त्रोबरपणे जुता मातळी कोसळ कदमको छाया खबर सोच्यौ माया

राजा नऊश काय सारे दौलतले परिपूर्ण होस पवन जाई नाही परे का घरे मंडा खुन सवाले दुर्योधन समान

ಪ್ರಯಾಣ. ನಾರಾಯಣ ಅವಯ ಬತಾಯಿನಿ ವೇಗೋ ಶ್ರೀ ಹರಿವಂಶ ಪುರಾಣ ಹರಿವಂಶ ಪರ್ವಕೋ ಹರಿವಂಶ ಪುರಾಣ ಕೋ ಯೋ ದೋಸ್ರೋ ಅಧ್ಯಾಯ ಯೋ ಚೌಥ ಭಾಗಲಿ ಗರಿಕನ ಕತಿ ಕುರಾಕು ವಿಸ್ತಾರ ಸೌನಕ ಆದಿ ಬನಿಕನ ಸೌನಕ ಆದಿ ನಾಮರಿಕ 88,000 ಶೇರ್ಕ ಪ್ರತಿ ಗುರು ಶ್ರುತಜಿಲ್ಲೆ ಬತಾವು ಶೈಲಿ ಕಥಾರು ಲ್ಯಾರ ಯಥಾ ರಾಜಾ ಜನ್ಮೆ ಜಯಲಾಯ ವೈಷಮ ಪಾಯನೆ ನಾಮರಿಕ ಗುರುಲೆ ಬತಾವು ಲಾಗ್ನು ಭೈರಾಗು ಸ್ವೈನಿ ಕಥಾಹರು ಲ್ಯಾಯರ ಹಾಮ್ರಾ ಆದರಣೀಯ ಶ್ರತಾ ಮಹಾನ್ ಭಾವರು ಲ್ಯಾಯಿಕನ ಯೋ ಕಥಾ ಪ್ರಸ್ತುತ ರಾಜನ ಅವ ತೆಸೈ ಮೌಕಿ ಭೂತ ಬನೇಶ್ವರ ಬಂದೇ ಜಸ್ತೈ ತೆಸರಿ ಜುಡೋ ತ್ರಿಲೋಕರು ಕಂಪ ಭಯೋ ತ್ರಿಲೋಕ ಜಬ ಕಂಪ ಭಯೋ ಕಂಪ ಭಯಸೈ ಪಿ ಪ್ರಾಂತ ಹೋ ಬ್ರಹ್ಮಜಿಲ್ಲೆ ಜಬ ತೆಸರಿ ಥಾ ಪಾಯರ ಅನಿಖರಿ ವಿಷ್ಣು ಗಾಯರ ಅನಿಖರಿ ಬಿಂತಿ ಚಳಾಯಿಸೈ ಪಿ ಪ್ರಾಂತ ಚತುರ್ಬಾಹು ನಾರಾಯಣ ಅನಿಖರಿ ಓಹೋ ಯ ಬ್ರಹ್ಮಾದಿ ದೇವತಾಹರು ಹೋ ತಪಾಯರು ಜಾನುಹೋಸ್ ತಪಾಯರು ರಕ್ಷಾ ಮ ಗರೌಲ ಭನೇರ ತ್ಯಾಂಬಡ ಅನಿಖರಿ ಗಡರುಮಾ ಜೋ ಪ್ರವೇಶ ಗರೇರ ಚತುರ್ಬಾಹು ನಾರಾಯಣ ಪನಿ ಅನಿಖರಿ ಕಾ ಜಾನುಭೋ ಅನಿ ದುರ್ಬಗಲಿ ತಪಸ್ಯಾ ಗರಿಕ ತಪಸ್ಯಾ ಭೂಮಿಮಾ ಜಾನುಭೋ ಜಾನುಭೋ ಗಾಯರ ತ್ಯಾಂಬಡ ಗಡರುಬಾಟ ಓರ್ಲನು ಭೋ ಒಳ್ಳೆಯ ತ್ಯಾಂಬಡ ಅನಿಖರಿ ಉದಾಪಟ್ಟಿ ಕೆ ಹೋದ ಭನೆ ದುರ್ಬ ಭಯಕ ಠಾವು ಜಾನುಭೋ ಗೈಸೇವೆ ದುರ್ಬ ಪಡೋ ಆನಂದ ಪ್ರಭಾವಲಿ ಗರಿಕೊಂಡು ರಹನು ಭೈರಾಗೇ ತೆಸ್ತು ಭಯರ ಜೋ ಬಸ್ನು ಭೈರಾಗೇ ಅನಿಖರಿ ತೆಸ್ತು ಕಾಠ ಠಳಿಯಾಯ ಜಸ್ತು ಢೋಂಗ ಠಳಿಯಾಯ ಜಸ್ತು ಭಯರ ಬಸ್ನು ಭೈರಾಗೇ ಅನಿ ನಿರಂಜನ ನಿರಾಕಾರ ಜರು ಕೇಹೀ ಛೈನ ಉಹಾಲೈ ಆನಂದ ಪ್ರಭಕ್ತಿ ಗರಿಕರ ಬಸ್ನು ಭೈರಾಗೇ ತಪಸ್ಯಾ ಗರೇರ ಅನಿಖರಿ ತು ಭೈಸೇವೆ ಬಾಬು ದುರ್ಬ ತಿಮಿಲೆ ಗರಿಕೋ ತಪಸ್ಯಾ ಭಕ್ತಿಬಾಟ ಮ ಖುಷಿ ಭೇ ಬಾಬು ಭನ್ನುಹುಂಚ ಅಹಾ ಥಾಯಿ ಛೈನ ಯ ದುರ್ಬ ತಿಮಿಲೆ ಗರಿಕೋ ತಪಸ್ಯಾಬಾಟ ಮ ಖುಷಿ ಭೇ ಬಾಬು ಭನ್ನುಹುಂಚ ಥಾ ಛೈನ ಥಾಯಿ ಛೈನ ಉಹಾಲೈ ಛದೈ ಛೈನ ಅನಿಖರಿ ತ ಯ ಬಾಬು ಧ್ರುವ ತಿಮಿಲೆ ಗರಿಕ ತಪಸ್ಯಾ ಭಕ್ತಿಬಾಟ ಮ ಖುಷಿ ಭೇ ಭಂದಾಖರಿ ಛೈನ ನಭೈಸಕೆಪಿ ಅವ ಭಗವಾನ್ ಭನ್ ಛಕ್ಕ ಪರ್ನು ಭೋ ಅವ ಯದಿ ಬಿಮತಾವನ ಸಕಿಯನ ಭನ್ದೇಖಿ ತ ಯೋ ತ ತ್ರಿಲೋಕೈ ಜುರು ಚಲ್ಛ ಲೋಪ ಪ್ರಭಾತೈ ಹುನಿ ಭೋ ಅವ ಗರ್ನು ಕಸೋ ಭನ್ನ ಭನ್ನಿ ತೆಸ್ತು ಕಿಸಮ್ಗೆ ಜುನ್ ಹೋ ತಪಸ್ಯಾ ಲಹರಿ ಬಸ ತಪಸ್ಯಾ ಭನ್ನೆ ಕುರು ತೆಸ್ತು ಕಿಸಮ್ಲೆ ಗರಿಕನ ಗರ್ನು ಪರ್ಸ ಹಜುರ ಹಾಮಿಲೆ ಗರ್ನೆ ತಪಸ್ಯಾ ಜುನ್ ಸುಕೈ ಪನಿ ಜೋ ಪುರಾಣ ಸುನ್ನು ತಪಸ್ಯಾ ಹೋ ಪೂಜಾ ಗರ್ನು ತಪಸ್ಯಾ ಹೋ ಗಾಯತ್ರಿ ಜಪನು ತಪಸ್ಯಾ ಹೋ ದೀಕ್ಷಾ ಗರ್ನು ತಪಸ್ಯಾ ಹೋ ಜುನ್ ಸುಕೈ ಕುರಾ ಪನಿ ತಪಸ್ಯಾ ಖೇತಿ ಗರ್ನು ತಪಸ್ಯಾ ಅನಿಖರಿ ಸಾರಾ ಸಂಪೂರ್ಣ ಕುರಾ ಹರಿ ಯಸ್ತು ಘಾಸ ಕಾಟ್ನು ತಪಸ್ಯಾ ಅನಿಖರಿ ಉತ್ತಪಟ್ಟಿ ಶಿಲ್ಪೀ ಕಾಲಿಗಡ ಚಾಹೆ ಜೆಸುಕೈ ಕರ್ಮ ಕರೌ ಹಾಮಿ ಅನಿ ಚೌಷಕ್ತಿ ಕಲಾ ವಿದ್ಯಾ ಭಿತ್ರೆಯಕು ಜೆಸುಕೈ ಗರ್ನು ತಪನಿ ತು ಸಪೈ ತಪಸ್ಯಾ ತಪಸ್ಯಾ ಗರ್ನು ತೆಸರಿ ಗರ್ನು ಪರ್ಸ ಮಹಾರಾಜ ಅನುಷ್ ಹರೇ ಕಿಸಮಲೆ ಗರಿಕನ ಜುನು ತೆಸರಿ ಜೋ ಸಗ್ನು ಭಯನ ಬಿಗ್ದನು ಸಗ್ನು ಭಯನ ದಶಗಿಸಕೆಪಿ ಅವ ಕಸೋ ಗರ್ನು ಅವ ಕೆ ಗರ್ದಾಖೇರಿ ಮಲಾ ಭನೇರ ಭನ್ನಿ ಎಸ್ತೈ ಕಿಸಕು ಜೋ ವಿಚಾರ ಉತ್ತ ಗರ್ನು ಭೋ ಗರಿಸಕೆಪಿ ಉಪರಾಂತ ತ ಭಯನ ಭನೇರ ತ್ಯಾಂಬಡ ಉಹಾಂಲೆ ಪಂಚಜನ್ಯ ನಾಮರಿಕೋ ಜೋ ಶಂಖ ಭಗವಾನ್ಲೆ ಪೋಗ್ನೆ ಬಜಾಉನೆ ಶಂಖಕ್ಕೆ ನಾಮ ಕೆ ಹೋ ಪಾಂಚಜನ್ಯ ಹೋ ಯೋ ಯಾರು ಪಡೋ ಯಾದ ಗರ್ನು ಹೋಲಾ ಅನು ಲಾವನೆ ಮಾಲಾಕ ನಾಮ ಭೈಜಯಂತಿ ಮಾಲಾ ಭಗವಾನ್ ಕೃಷ್ಣ ಲಾವನೆ ಮಾಲಾಕ ನಾಮ ಭೈಜಯಂತಿ ಅನಿ ಯೋ ನಾರಾಯಣಲೆ ಬಜಾಉನೆ ಶಂಖಕ್ಕೆ ನಾಮ ಪಾಂಚಜನ್ಯ ಹೋ ಅನಿ ಖರಿ ಪಂಚಜನ್ಯ ನಾಮರಿಗೆ ಜೋ ಶಂಖ ಲಿನುಭೋ ಲಿಸಕೆಪಿ ಉಪರಾಂತ ತ್ಯಾಂಬಡ ಧ್ರುವಲಾ ಛುನುಭೋ ಧ್ರುವಕ ಜೋ ಕಾನ್ಮ ಗೈರ ತ್ಯಾಂಬಡ ಅನಿ ಖರಿ ಜೋರ್ಸಂಗಲೆ ಗರಿಕರ ಬಜಾಯಿ ದಿನುಭೋ ಶಂಖ ಮಹಾರಾಜ ಅನುಸ್ ತು ತಪಸ್ಯಾ ಗರ್ನೆ ಮಾನಿಸ್ ಪುರಾಣ ಸುನ್ನೆ ಮಾನಿಸ್ ವರಿಪರಿ ಢಾಕಾ ಢುಕಡು ಕಸೈ ಜೋ ಗಾನ ಗಾನ ಗುಣಗುಣ ಕೈ ಎಸ ಉಸು ಕೈ ಆವಾಜ ಆಉನೆ ಕಾಮ ಕುರು ಗರ್ದಿನು ಹುಡೈ ತು ಭಯಪಿ ತು ಆವಾಜಪಟ್ಟಿ ಮನ ಜಾನ್ಛ ಯತಾಬಾಟ ಜೋ ರಡ್ಕಿ ಜಾನ್ಛ ಅನಿ ತಪಸ್ಯಾ ರಡ್ಕಿಂಛ ಅನಿ ಭಕ್ತಿ ರಡ್ಕಿಂಛ ತ್ಯಸ್ತೈ ಕಿಸಮಲೆ ಗರಿಕಟ ಧ್ರುವಕು ಪನಿ ರಡ್ಕ್ಯು ಮಹಾರಾಜ ತು ಜೋ ಶಂಖಕು ಶಬ್ದಲೆ ಗರ್ದ ಶಂಖಕು ಶಬ್ದ ಕಾನ ಭಿತ್ರ ಪಸದು ತ್ಯಾಂಬಾಟ ಧ್ರುವಕು ತಪಸ್ಯಾ ರಡ್ಕ್ಯು ಭಿತ್ರಕು ನಾರಾಯಣ ಭಗವಾನ್ ಹರಾಉನು ಭೋ ಓಹೋ ಉಹಾಂಕ ಆಂಖಾ ಖುಲಿ ಹೈ ಹೇ ಪ್ರಭು ಹಜುರ ಕಾ ಜಾನುಭೋ ಹೋಲಾ ತ ಭನೇರ ತ್ಯಾಂಬಾಟ ಅನಿಖರಿ ತೆಸ್ತು ಗರ್ದ ಅನಿಖರಿ ಆಂಖಾ ಪಲಕ್ ಕಾ ಆಂಖಾ ಉಗಾರೆರ ಹೇರ್ನುಹುಂಚ ತ ಭಿತ್ರ ಭಯಗಾ ಜೋ ಚತುರ್ಬಾಹು ನಾರಾಯಣ ತ ಬಾಹಿರ ಪೋ ಉಭಿನ ಭಯರಾಖೇಕೋ ಛ ಓಹೋ ಹೇ ಪ್ರಭು ಧನುಷ್ ಲ ಹಜುರ ಕಷ್ಟ ತ ಭನೇ ಶಶಾಂಕ ಚಕ್ರಮ ಸಕ್ರೀಟ ಕುಂಡಲಂ ಸಪೀತ ವಸ್ತ್ರ ಸರ ಶೈರು ಕ್ಷಣ ಸಹಾರ ಪಕ್ಷ ತಲಕೋತು ವಸ್ತ್ರ ನಮಾಮಿ ಬೇಡ ವಿಶ್ರ ಸಹ ಚತುರ್ಭುಜ ಹೇ ಪ್ರಭು ಹಜುರ ಕಷ್ಟ ಹುನ್ನುಹುಂಚ ಭನೇ ಶಂಖರ ಚಕ್ರ ಕಲಾ ಪದ್ಮ ಹಾತ್ಮ ಲೈನು ಭಯ ಚಾರ ಹಾತ್ ಹುನ್ಭೇಕು ಚಾರೇ ಹಾತ್ಮ ಶಂಖ ಚಕ್ರ ಕಲಾ ಪದ್ಮ ಹಾತ್ಮ ಲೈನು ಭೈರಾಗೇಕು ವನಮಾಲಾ ಸ್ವಭಾವಮಾನ ಹುನ್ಭೈರಾಗೇಕು ಅನಿಖರಿ ಶಶಾಂಕ ಚಕ್ರ ಸಕ್ರೀಟ ಕುಂಡಲಂ ಅನಿ ಜೋ ಕಾನ್ಮ ಕುಂಡಲ ಹರಿ ಜೋ ಲಗಾಉನು ಭೈರಾಗೇಕು
सपित वस्त्र पहिलो कपडा धारण गर्नुभएको सरसेर रक्षण त्यहाँबाट उतापट्टि श्रीमा जो मुकुट लगाउनु भइरहेको अनि सहार वक्षस्थल कस्तो वस्त्र वक्षस्थल भनेको जो छातीमा कस्तो मणि जो लगाउनु भइरहेको अनि नमाय विष्णु शेरशाह चन्द्र भुजौं यस्ता किसिमको जो परमात्मा प्रभु भगवान्लाई मेरो जो बारम्बार नमस्कार छ प्रभु रक्षा गरिदिनुहोस् भनेर जबस्तुति भयो। अहिलेसम्म जो मेरो हृदयभित्र हुनुहुन्थ्यो अहिले यसरी चाहिँ बाहिर उभिनु भइरहेको छ यस्ता किसिमको जो परमात्मा प्रभु भगवान्लाई मेरो बारम्बार नमस्कार प्रभु रक्षा गरिदिनुहोस् भनेर हरेक किसिमले गरिकन उतापट्टि जो स्तुतिहरू भयो। जब तेरो स्तुति भइसकेपछि अनि चतुर्बाहु नारायणले भन्नुभयो बाबु तिमीले गरेको यो तपस्या भक्तिबाट आशा त्यो खुसी भए म र तिम्रो कल्याण होस् बाबु ल अब तिमी यहाँबाट जाऊ यहाँबाट गइसकेपछि तिम्रो बुबाले गरिएको जुन राजपाट 36,000 वर्षसम्म तिमीले राज्य भोग गरेर बस्न पाउनेछौ अनिखेरि अब उतापट्टि त्यहाँभन्दा जो पछाडि अनि मेरो लोकभन्दा पनि जो मास्तिर थुरु पदमा गएर बस्न पाउनेछौ ल बाबु तिम्रो जय हो ल जाऊ भनेर जब आशीर्वाद दिनुभएको थियो। जब त्यसरी आशीर्वाद दिइसकेपछि उपरान्त पो ओहो हो अन्त झल्यास हुनुभयो है उहाँलाई जो भित्र ज्ञान झुल्क्यो के झुल्क्यो भने यसैलाई भने आमालाई सम्झिनु भयो कुन आमा सानी आमालाई सम्झिनु मेरो आमा हजुरले मलाई त्यस्तो नमिठो वचन भन्नुभयो भनेर भनेको त किन हुन्थ्यो मेरी आमा मलाई त त्यस्तो राम्रो ज्ञान उपदेश हजुरले दिएको रहेछ मेरो आमा हजुरले त्यो वचन यदि मलाई त्यो उपदेश नदिएको हो भने मैले यत्रो त्यो पराक्रम पुरुषार्थ मैले गर्दैनथेँ अब मैले नगरिसकेपछि मलाई हुँदैनथ्यो नभइसकेपछि म खत्तम भएर बिग्रेँ नि अनिखेरि यो छोरो त बिग्रिन्छ यसले गरी खाओस् भनेर हजुरले त्यसो भनेको रहेछ यो आमा भनेर त्यतिखेर ज्ञान झुल्क्यो हजुर ध्रुवको जो आत्माभित्र कि ज्ञान प्रवेश भयो अनिखेरि जब त्यस्तो भएपछि अनिखेरि उहाँले अनि राम्रोसँगले गरिकन जब त्यसरी जो उता अब यता प्रस्थान गर्ने विचार गर्नुभयो गर्दाखेरि म त अनिखेरि त्यो गाउँ घर सहरका जो मानिसहरूले सम्पूर्णले थाहा पाए कस्तो थाहा पाए ल 5 वर्षका ध्रुवले आएर तपस्या गरेर उहाँले ध्रुव पदवी प्राप्ति गर्नुभयो अरे अनिखेरि परमात्मा प्रभु भगवानको मुखारविन्दबाट ध्रुव पदवी प्राप्ति गरेर अब घरतिर जो लाग्दै हुनुहुन्छ अरे भन्ने कुरो थाहा पाएपछि त ओहो त्यस्तो धर्मात्मा पुरुषको त दर्शन गर्नाले पनि सम्पूर्ण पाप नाश हुन्छ भनेर त्यहाँबाट अनिखेरि चाहिँ आउनुभयो सारा मानिसहरू आउनुभयो स्वागतद्वारहरू चाहिँ बनाउनुभयो अनि यस्ता जो भुटेका धानहरू भए लावा भए चन्दन भए फुल भए अबिरहरू भए अनिखेरि यस्तो लिएर आएर त्यहाँबाट अनिखेरि अनिखेरि उतापट्टि स्वागतद्वारहरू बनाएर त्यहाँबाट अनिखेरि जो जुदैपट्टि जलका घडाएर राखेर अनिखेरि यता के भयो त भने यसो भने हरेक किसिमले गरिकन जो ध्रुवलाई त्यहाँबाट अनि जुन अनि जो प्रस्थान गर्ने त्यस्तो किसिमको जो विचार गर्नुभयो अनि ध्रुव पनि जो प्रस्थान गर्ने त्यस्तो विचार गरेर हरिहर प्रस्थान गर्न भनेर जो जानु भइरहेको थियो ओहो हे प्रभु हजुरलाई हाम्रो बारम्बार नमस्कार छ रक्षा गरिदिनुहोस् भनेर सम्पूर्ण जति भएका ती भक्तजनहरूले अनि ध्रुवको जो तपाईँ स्तुति गर्न लागे हरेक किसिमले गरेको स्तुति प्रार्थनाहरू गर्न लागे महाराज धर्मात्मा मानिसहरूको त्यसरी जो उतापट्टि दर्शन गर्नुपर्छ दर्शनले गर्दाखेरिमा पनि हजुर हामीले गरेका सकल पाप नाश हुन्छन् महाराज हेर्नुहोस् पापीको कुरा गर्नु हुँदैन पापीको कुरा गरेपछि हामीले त्यो पाप उसको पाप जति सबै हामीलाई जो सर्व छ धर्मात्मा मानिसको जो कुरा गर्नुपर्छ धर्मात्मा मानिसको दर्शन गर्नुपर्छ अनिखेरि पापीको जो कुरा कहिले पनि नगर्नु अनिखेरि पापीले गरेका जो पाप कर्महरूमा हामीले कहिले पनि नसुन्नु अनिखेरि जसको यो कल झगडा हुन लाग्यो केही भयो भनेदेखि मान्छेले टिलामा गएर सुन्छन् ओहो ल आऊ न आऊ सुनाउन है यहाँ सुनाउन ऊ फलाना फलाना त्यसरी बाँध्न लाग्यो सुनौ भन्छ ओहो त्यस्तो सुन्नुहुन्थ्यो कहिले कहिल्यै हुँदैन कानमा पूजा खालिहाल्नुपर्छ महाराज हेर्नुहोस् अब जति सुन्यो एक दुई कुरा सुन्निएछ भने पनि त्यो प्रभातै भयो त्यहाँबाट त्यस्तो भएर कानमा पूजा खाँदेर बस्यो बस्यो अब तिनीहरू एकचोटि चुप लाग्छ चुप लागिसकेपछि त्यहाँबाट अनिखेरि त्यो तिनीहरूले त्यो भना भन गर्दाखेरिमा लगाएको कपडा जुन छ त्यो कपडैसम्म गएर त्यहाँबाट अनिखेरि पानीमा डुब्नुपर्छ हामीहरू नुहाउनुपर्छ महाराज हेर्नुहोस् अनिखेरि त्यो कपडा फुकालेर राखेर त्यहाँबाट हामीले नुहाएर त्यही कपडा लाएर आउँदा त त्यो कपडाले अघि त्यो अपराध कुरा गरेको सुनेको छ नि त अनिखेरि त त्यो अपराध कुराहरू त्यो कपडा बसिरहेको छ हामीले त्यो नुहाएको केही साह्रै रहेन त्यसैले गर्दा त्यो कपडा कपडैसँग जब त्यसरी जो पानीमा पसेर कपडा भिजाएर त्यहाँबाट त्यो कपडाहरू नुहाइ पनि सक्ने त्यो कपडा पनि धुलाएर अर्को कपडाहरू फेरेर आउनुपर्छ अनिखेरि मात्रै त्यो पाप जान्दछ महाराज नत्र भने त्यो कपडा लाएर अनि त्यसरी
आयो भनेदेखि नधुलाइकन त्यसरी जो कपडा लाएर नुहाएर आयौं भनेदेखि त्यो पाप आउँछ। अनिखेरि त्यस्तो चाहिँ धर्मती मानिसको बारम्बार कुरा गर्नु, पापी मानिसको कुरा कहिले पनि नगर्नु। त एउटा मात्रै शब्द सुन्दा त लहर त अनिखेरि त कपडैसम्म पानीमा गएर डुबेर नुहाउनु पर्छ, अनिखेरि जो पाप जान्छ महाराज, नत्र भने जाँदैन। अनिखेरि हामी जनै लाउने मानिस रहेछौँ भने पनि त्यो जनै सहित फेर्नुपर्छ, एउटा शब्द मात्रै त्यस्तो नमिठो सुन्यो भनेदेखि त्यो जनैमा पनि जो पाप हुन्छ। भोलि बिहान त्यस्तो अशुद्ध जनैले कसरी गायत्री दीक्षा जप्नु हामीले, त्यस कारणले गर्दा त्यस्तो। अनि पापीको कुरा कहिल्यै पनि नगर्नु, अनिखेरि पापीको कुरा गरेदेखि पाप सर्छ, धर्मतीको कुरा गरे त्यो धर्म आउँछ हामीहरूलाई, पास धर्मतीको दर्शन गर्नुपर्छ, पापीको दर्शन कहिल्यै पनि नगर्नु। महाराज हेर्नुहोस्, धर्मतीको जसरी दर्शन गर्नु, धर्मतीको जो कुरा गर्नु, बारम्बार धर्मको कुरा गर्नु भन्ने कुरो चाहिँ साह्रै राम्रो छ। त्यस्तो भनेर उतापट्टि ती मानिसहरू असाध्य चाहिँ खुसी भएर परमात्मा प्रभु भगवान तुल्यको जुन उता जो ध्रुवको त्यसरी जो उनीहरूले सम्पूर्णले पनि त्यसरी उतापट्टि के गरे त भनिन्छ भने हरेक किसिमले गरेको जो दर्शनहरू गरे, दर्शन गरे लाभा चन्दन फुल अबिरहरू इत्यादि ल्याएर जो ध्रुवको पूजाआजाहरू गरे, जय होस् प्रभु हजुरको जय होस् भनेर विभिन्न किसिमले गरिकन जो जय जयकार मनाएर त्यहाँबाट अनि खेल्छ ध्रुवलाई, त्यस्ता किसिमले गरिकन त्यहाँबाट जो विदाई गर्नुभयो, विदाई गर्नुभयो ध्रुव हजुरको जय होस् प्रभु जय होस्, मंगलम भगवान विष्णु मंगलम गरु राधो, मंगलम पुनरिकाश मंगलायतन हरि, हरेक किसिमले गरिकन मंगल मंगल होस् है प्रभु हजुरको, अनि हजुरको दर्शन गर्नाले गर्दा हामीहरूको सम्पूर्ण पापहरू पनि नाश भयो, अनिखेरि हजुरको जय होस् भनेर त्यसरी जय जय कार्य मनाएर त्यसरी ध्रुवलाई जो विदाई गर्नुभयो र अनिखेरि सम्पूर्ण मानिसहरू पनि जो आफ्ना आफ्ना आश्रमतर्फ जब त्यसरी जो जाने काम गर्नुभयो, हे महाराज है जो जन्मे जय भनिकन सौनक आदि नामहरूको 28,000 ईश्वरका प्रति गुरु शुद्धजीले बताउनु भएको र उतापट्टि जो वैष्णव पायन नामहरूको जो गुरुले यसरी राजा जन्मे जयलाई बताउनु भएको जुन किसिमको कथाहरू हो सोहिनी कथाहरू ल्याएर यतापट्टि हाम्रा आदरणीय श्रोता महान भावहरूमा ल्याइकन यो कथाहरू जो प्रस्तुत गरियो। अब यो कथाले जो धर्ममा धर्म अर्थमा सम्पत्ति कामनामा इच्छा मुक्तिमा गति चार किसिमको फल मेलोस् भनेर भनिन्छ। अब यस शनिश्वरहरू शान्ति हुन्, साढे सात आदि गरेका ग्रह शान्ति हुन्, उल्का भ्रामरी शान्ति हुन्, राहु सङ्कट आदि गरेका ग्रहहरू शान्ति हुन्, अनि कल्याण होस्, मंगल होस्, पवित्र होस्, उदय होस् भनेर भन्ने यस्ता किसिमको जुन शुभकामना शुभ आशीर्वादहरू गर्दै यो जुन हरिवंश महापुराण हरिवंश प्रभुको हरिवंश पुराणको यो दोस्रो अध्यायको यो चौथो भागले गरिकन यथामति विस्तार गरियो। यो कृष्ण वृन्दावनको बिहारी, यो सत्यको सुन्दर रूपधारी, यो विश्वव्यापी त्रयता बहारी, उद्धार हाम्रो गर हे मुरारी। देवकी सुत गोविन्द वासुदेव जगतपते, देहि मे स्तनयम् कृष्ण त्वमहं शरणं गत। देवकी सुत गोविन्द वासुदेव जगतपते, रक्ष मे स्तनयम् कृष्ण त्वमहं शरणं गत। नारायण ओ श्री कृष्णार्पणमस्तु।